सो लवली जो जलवा है बाबा बिल्कुल वाइट एज लवली जो जलवो आ जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी आहे त वाइट एज लवली क्रीम आहे रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयारु थियल जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन शामिल अथव 30 वाइटमिन सम्झो था हुन सां गॾो गॾु सनस्क्रीन बि शामिल अथसि उहा इन जे लाइ जीअं तव्हांखे ख़ूबसूरती सां गॾु गॾु हिफ़ाज़त बि मिले तव्हांजी स्किन खे अगरि तव्हां सुबुह जे टाइम ते ईअं थींदो आहे न त असां सुबुह जो टाइम ते काॾे कमु करणु वेंदा आहियूं या फिर तव्हां अगरि डेली बेसिस ते कोई जॉब कयो था त तव्हांखे जेको आहे न पंहिंजी स्किन खे फ्रेश ॾेखारिणो हूंदो आहे तव्हांखे पंहिंजी स्किन ते न मेकअप लुक ॾेखारिणो हूंदो आहे पर तव्हां घणो मेकअप नथा करे सघो छो त बाबा गर्मियूं अची वियूं आहिनि त उन जे लाइ छा कंदा तव्हां बसि वाइट एज़ी लवली क्रीम थोरे मक़दार में पंहिंजे चहिरे ते लॻाए छॾींदा ऐं पोइ ॾिसंदा त लवली जा जलवा आहे हाय तव्हांजी स्किन इहे सफ़ा चिमकंदी वधंदी छो त हिन में ग्लिटर बि मौजूदु आहे जेको तव्हांजी स्किन खे एसी शिमरी शिमरी लुक ॾींदो आहे ऐं एॾी ज़बरदस्त हिन जी क्वालिटी आहे मां छा ॿुधायां पर्सनली यूज़ कंदी आहियां मां ऐं मां त मतिलबु इहो चाहियां थी त मां सभिनी खे हिन जो जेको आहे न त मशवरो ॾियां त बाबा तव्हां लाज़मी लॻायो डेली बेसिस जे लाइ तमामु परफेक्ट प्रोडक्ट आहे त वाइट एज जो लवली जेका ट्यूब आहे न हीअ तव्हां लाज़मी पाण वटि वठो लाइट वेटेड फार्मूलो आहे ॾाढो ज़बरदस्त फार्मूलो आहे हुन सां गॾोगॾु सनस्क्रीन बि एड थियल अथसि त बाबा ख़ूबसूरती मिलंदी ऐं ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि थींदी सो वठी अचो वञो हाणे

अच्छा मां पाण सोचां पई त हिननि सभिनी प्रोडक्ट्स मां जेको आहे न किशोर भाई कंहिं बि प्रोडक्ट मां इहो न चयो आहे त हाणे ही हीअं न हुजे आहे त मां लॻाए छो त हाणे हिन दफ़े न हिन चकर तव्हांजी हर फरमाइश ते मां सभु प्रोडक्ट खणी आई आहियां, यानी की इहो आहे न तव्हांखे मां इहो ऑप्शन या त हाणे तव्हांजे लाइ हीउ वारो प्रोडक्ट मूं वटि आहे ई कोन, सभु प्रोडक्ट आहिनि पर हाणे वरी तव्हांखे नाले में मसलो थी वियो आहे त ही नालो न ही नालो हुजे त पोइ असां हणंदासीं, इहा सरासर बदमाशी आहे बाबा। कुटकी जा हकदार तव्हां पक आहियो।